तांत सह सुखबाणी सेवा साची नाम समाणी शब्द मिले प्रीतम सदा त्याय साच नाम वडियाई पाए आपे करता जुग जुग सोए।